सच्चे तेरे खंड, सच्चे ब्रह्मंड, सच्चे तेरे लो सच्चे आकार, सच्चे तेरे करणे सर्व विचार, सच्चा तेरा अमर, सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म, सच्चा फरमान, सच्चा

देखो एहो तिंगाणा, आप न बुझै लोक बुझाए, पांडे खरा सियाणा। पांडे तू जाने ही नाही, किथो हो मास उपन्ना, तू एहो अन्न कमात कपाहा, तू एहो त्रिभवन गन्ना।